सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 4 जुलै भारतीय सौर 13 आषाढ शके 1948 अर्थात 4 जुलै 2026 सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा आम्ही मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, हे निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी. सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स नोंद करा. 6940067 6940067 2560101 2560101 आणि 2529266 2529266 तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.
1: सुन रहे थे गुरुप्रीत सैनी ने इस गीत को लिखा था, रोचक कोहली ने इस गीत की धुन बनाई थी. चित्रलोक कार्यक्रम आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा पर. एक और ब्रेक छोटा सा.
2: अरे वा, खूप दिवसांनी.
3: हो यार. अच्छा, एक दाढी करण्याचे किती होतील?
2: अहो तेच, 60 रुपये.
3: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
2: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
3: आणि दुसरी?
2: अहो, डिजिटल पेमेंट करा यूपीआय ने.
3: अरे वा यार, यूपीआय ने तर वाचवलं.
2: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
6: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
7: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307. विजिट अस लकतगंज नागपुर.
8: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
9: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
8: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता है. धोखेबाज नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं.
9: सच?
8: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो. सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें.
9: समझ गया.

एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:28 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग.

सावित्री या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं. यानंतर ऐकूया रतिलाल भावसार यांच्या स्वरात वसंत शांताराम देसाई यांची ही पदरचना प्रेमसंन्यास या नाटकातून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून. ऐकूया तुलसीदास या नाटकातून पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांची ही नाट्यपद रचना.

नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर ऐकूया सत्तेचे गुलाम या नाटकातील पंडित शिवानंद पाटील यांच्या स्वरातलं हे नाट्यपद. गीतरचना मामा वरेकर यांची, तर संगीत दिलाय रामकृष्ण बुवा वझे यांनी.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत आत्माराम पांडुरंग नारायणगावकर यांनी संगीतबद्ध केलेली विमल घैसास यांची ही पदरचना. मदिरा या नाटकातील हे पद होतं, स्वर होता पंडित राम मराठे यांचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया वीज म्हणाली धरतीला या नाटकातून फैयाज यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची ही नाट्य पदरचना, वसंतराव देशपांडे यांचं संगीत.

श्रोते हो, या नाट्यगीताबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम मिश्र संगीत काही क्षणातच. मिश्र संगीत कार्यक्रम सुनने वाले सभी श्रोताओं का कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत है. दोस्तों, आइए कार्यक्रम की शुरुआत करते हैं उषा उत्थुप के गाए हुए गीत से. हलीम साबिर की रचना है, संगीत है विश्वनाथन राममूर्ति का.

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत का कार्यक्रम यही समाप्त हुआ। ये कार्यक्रम आपने सुना विविध भारती के नागपुर केंद्र से एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर, एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। सकाळचे 10:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे। दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं। दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपळखोटा आणि लासुरा परिसरात बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्यानं शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पिकांचं नुकसान होत असून काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडत आहे। वनविभागानं तातडीनं पिंजरे लावावे, ट्रँक्वलायझर गन पथक तैनात करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक पादचारी स्कायवॉकचं लोकार्पण आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं। बसस्थानक ते दुर्गा चौकात दरम्यान उभारलेल्या या स्कायवॉकमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध होणार आहे। या स्कायवॉकमुळे शहरातील अनेक शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था आणि महत्वाच्या ठिकाणांदरम्यान सुरक्षित पायी संपर्क सुलभ झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर आधारित अजिंक्य योद्धा या ग्रंथाचं प्रकाशन 5 जुलै रोजी नागपुरातील नक्षत्र बँक्वेट हॉल इथं होणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, लेखक प्राध्यापक अरुण कणेर आणि प्रकाशक गणेश राऊत यांनी ग्रंथाची वैशिष्ट्य आणि संशोधन प्रक्रियेची ते माहिती देतील। भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे। धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। नदीपात्र आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय। गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धापेवाडा धरणातील पाणी साठाही वाढलाय। धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। श्रोताओं, हमारा अगला कार्यक्रम मधुमालती कुछ ही पलों में, कृपया प्रतीक्षा कीजिए।

0: तो दोस्तों, आज का मधुमालती कार्यक्रम यही तक था। हमें पत्र लिखते रहिए, हमें आपके पत्रों का इंतजार हमेशा रहता है। तो आपकी रेडियो सखी प्रिया पोहरे को दीजिए इजाजत, नमस्कार। श्रोता, आप सुन रहे थे कार्यक्रम मधुमालती विविध भारती के नागपुर केंद्र से। एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। सकाळचे 11:57 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आहे। यावेळी पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील। राजस्थानमधील जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन आणि उन्नत उडान योजनेची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते आज होईल। तसंच शासकीय पदांवर नियुक्ती झालेल्या 54,000 तरुणांना पंतप्रधान नियुक्तीपत्र प्रदान करतील। त्यानंतर गुजरात इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं ते उद्घाटन करतील। स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलंय। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे। त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलंय। राज्यात आजपासून ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। या कालावधीत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अमरनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी मोठा उत्साह दिसून आला। खराब हवामान आणि सततच्या पावसानंतरही पहिल्याच दिवशी 12,168 भाविकांनी अमरनाथ गुहेत दर्शन पूर्ण केलं। पहलगाम आणि बालटाल आधार शिबिरांवरून भाविकांनी पुढील तुकड्यात चोख सुरक्षा व्यवस्थेसह रवाना होतील। बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा आणि लासुरा गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून ऊस, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वनविभागानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा T20 सामना होणार आहे। मँचेस्टर इथं संध्याकाळी 7 वाजता दोन्ही संघ आमने-सामने असतील। 5 सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियानं घानाचा 1-0 पराभव करून पुढील फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय। आता कोलंबिया आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना सुरू आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 12 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर 12:05 आकाशवाणी मुंबईचं प्रसारण आपण ऐकू शकाल। कृपया प्रतीक्षा करा।

ठीक 12 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि 12:05 मिनिटांपासून मुंबई केंद्रावरचे कार्यक्रम कृपया प्रतीक्षा करा.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेची दोन्ही सभागृहं बोलवण्यास मंजुरी दिली आहे. संसदीय प्रथेनुसार पावसाळी अधिवेशनाची सुरुवात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होणार आहे. दोन्ही सभागृह राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतील. या सुमारे 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं की संसदेच्या आगामी मान्सून अधिवेशनात पक्ष, परराष्ट्र धोरण, बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन, निवडणूक आयोगाचं कार्य, परिसीमन, एक देश एक निवडणूक आणि अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अनियमितता यासह अनेक मुद्दे उपस्थित करेल. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया कोथरूड इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ARAIचे संचालक डॉ रेजी मथई यांनी सांगितलं की E20 इंधनावर चालणारी वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या इंजिन, इंधन प्रणाली आणि इतर महत्वाच्या घटकांची विविध परिस्थितींमध्ये कठोर चाचणी केली जाते. वाहनांची कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणाची खात्री झाल्यानंतरच त्यांना विक्रीसाठी मंजुरी दिली जाते. E20 सुसंगत वाहनांची प्रयोगशाळेत तसंच प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत चाचणी केली जाते असंही त्यांनी सांगितलं. E20 इंधनाच्या वापरामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. मात्र वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि नियमित देखभाल यांचाही इंधन वापरावर परिणाम होत असल्याचं ARAIनं स्पष्ट केलंय. वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13 टक्क्यांनी वाढवलाय. हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झालाय. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलंय. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यब्बा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबता येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानं काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ठाण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. महाराष्ट्र पशुसंवर्धन खाते आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित जय गोमाता राजमाता गोमाता संवाद यात्रा उद्या रविवार 5 जुलै रोजी नागपुरात समारोपाला येणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. दरम्यान चंद्रपूर इथं माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग

उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा यांचा एकूण 14 पिकांचा योजनेत समावेश करण्यात आलाय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यामधली सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहे असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असायचा, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सहकार चळवळीला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा लाभली असून राज्यात 2 लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे 3रे वर्ष आहे. मोठ्या संख्येनं दृष्टीहीन वारकरी आषाढी निमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाली आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादुका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. 22 दिवस 521 किलोमीटरचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव करतील. उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन हे केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन आता राजकीय लाभ मिळणार नाही असं सांगितलं. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणं टाळलं होतं, तसंच हनुमान चालीसा प्रकरणातील त्यांची भूमिका जनतेनं पाहिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सध्या हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असला तरी तो यशस्वी होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या 8 तारखेपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार आहे. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे. धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नदीपात्रात आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धापेवाडा धरणातील पाणी साठाही वाढला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास टप्प्याटप्प्यानं आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारती सह हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत. श्रोते हो, काही क्षणातच ऐकूया कार्यक्रम सांजधारा.

सांजधारा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापूर्वक स्वागत आहे. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

श्रोते कार्यक्रमात आता आपण ऐकत आहात वैशाली माळी यांच्या स्वरात श्रेयस वझे यांचं गीत. संगीत मंदार आपटे यांचं आहे.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया रोहन पिंगळे यांचं गीत मंदार आपटे यांच्या स्वरात. संगीत भगवंत नार्वेकर यांचं आहे.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच सांजारा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात विविध भारतीचं नागपूर केंद्र, FM बँड 100.6 MHz वर.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची

0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्झ वरून

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. सोमवार दिनांक 6 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. श्रोते, आता ऐका ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी, महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावतात असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा, सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं अमित शाह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभांपासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताच्या अखंडतेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंती पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं भव्य युवती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी 12:30 महात्मा गांधी हायस्कूल झरीपटका नागपूर इथं हा कार्यक्रम होईल. नागपूर महानगरपालिकेच्या सीताबर्डी इथल्या आपली बस मोरभवन बस डेपोची मनपा आयुक्त डॉ विपिन आणि परिवहन समिती सभापती मंगला खेकरे यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीदरम्यान डेपोतील खड्डे तातडीनं मुरुम टाकून बुजवून रोलिंग करण्याचे तसंच पावसाचा जोर कमी झाल्यानंतर डांबरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. डेपोच्या सुरक्षेसाठी शिफ्टनिहाय सुरक्षा रक्षक नेमण्यासह प्रवासी निवारागृह, स्मार्ट टॉयलेट आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. परिसराच्या सुशोभीकरणासाठी बांबूची झाडं लावण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या वार्षिक उर्सच्या यशस्वी आणि शांततापूर्ण आयोजनासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्थानिक प्रशासनासोबत पोलीस विभागही सुरक्षा व्यवस्थेच्या बाबत सक्रिय आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं, 7 बज चुके हैं. अगला कार्यक्रम आप सुनेंगे विशेष जयमाला विविध भारती के मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.

0: पुर केंद्र। इस वक्त रात के 8:42 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 6-8 तारखेदरम्यान इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। मे 2018 भारत इंडोनेशिया संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा इंडोनेशियाचा चौथा आणि पहिला द्विपक्षीय दौरा असेल। केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या 2 बँक घोटाळ्याप्रकरणी शोध मोहीम राबवली। ही शोध मोहीम महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक ठिकाणी राबवण्यात आली। मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीच्या आधारे आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तक्रारीत गुन्हेगारी कट, फसवणूक, मालमत्तेचा अपहार आणि बनावटगिरी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे। अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे। न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल। याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे। नागपूर शहराचा वाढता व्याप लक्षात घेऊन शहरात अत्याधुनिक व्यापार संकुलं, स्टेडियम आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात यावा। केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्नांची तातडीनं सोडवणूक करावी। त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या कामांना गती देऊन हे प्रकल्प कालबद्धरित्या नियोजित करून मर्यादित वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले। शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गडकरी यांच्या महाल भागातील निवासस्थानी लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास जिल्हा प्रशासन आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली। नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील प्रभाग स्मार्ट, शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी माझा व्हायब्रंट आणि स्मार्ट प्रभाग ही अभिनव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे। या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्रभागाच्या विकासासाठी अतिरिक्त 50 लाख रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी मांडला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या 10:58 प्रसारित केलं जाईल। नमस्कार।
0: FM 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है। श्रोताओं, कुछ ही पलों में दिल्ली केंद्र से आप सुनेंगे समाचार संध्या।